श्रोता बंधु आपण माने सुनुछंती 100.4 आकाशवाणी एफएम रेनबो कटा एक दिल से दिल तक वर्तमान आज दिनर कार्यक्रम सूचना आपण मानंग पाई आमर स्वास्थ्य कार्यक्रम सुनी परिबे आज सगळा 7टा बजे 10 मिनिट रे एथिरे विषय रही छि आम स्वास्थ्य पाई कोलेस्ट्रॉल रो भूमिका आलोचना करिबे डॉक्टर वासुदेव कर सकाळ 7टा बजे 25 मिनिट रे सुनिबे शुभ सकाळ कार्यक्रम मॉर्निंग मेलोडी सुनि परिबे सकाळ 8टा बजे 30 मिनिट रे डायलिन लाइव चिटचैट कार्यक्रम सकाळ 9टा एवं संध्या 5